मंडियो नमस्कार, कसं काय तुम्ही सगळेजण? आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यूनिंग करीत आहात ऑन यॉन ऑरियन फ्री. कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे विसारित एन संडे. आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी मी आहोत. सुमंडी हो देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, मधोमध असून सुद्धा लावा तुम्ही रेडिओ, ट्यून इन करा ऑर एम फ्रीवर. तासभराचा कार्यक्रम असणार आहे, एका तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम, अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम. आणि मंडळी हो जे मला माहीत नाही ते सुद्धा आपण सांगू शकता. कुणाचा वाढदिवस आहे, लग्न वाढदिवस आहे, कुठले निमित्त आहे, लग्न सोहळा चालू आहे, डेडिकेशन सुद्धा आपण पाठवू शकता. मेसेजेस, व्हॉट्सअप मेसेजेस ऑन 5250620 वर व्हॉट्सअप मेसेजेस, नाही तर मेसेजेस सुद्धा पाठवू शकता, नाही तर फोन सुद्धा करा ऑन. कात सौद्यू का तो वसंजीस माझ्याशी बोला, गाणी वाजवणारा आपल्या सगळ्यांसाठी. येस म्हणजे प्रतिम वीकेंड सुरू होत आहे, विशेष महिना सुद्धा सुरू होत आहे. आज ऑगस्ट महिन्याचा फर्स्ट दिवस आहे, प्रथम दिवस आहे, आज फर्स्ट ऑगस्ट आहे, फर्स्ट वीकेंड सुरू होत आहे या महिन्याचं, तेव्हा याचा पुरेपूर आनंद घ्यायचा आहे. कार्यक्रमाचा शुभारंभ मी करणार आहोत नक्कीच प्रीतम आणि साथी कलाकारांच्या समोर आवाजात. ऐकूया.

रसिकमंडळी कुठे असाल तुम्ही ट्यून इन करत राहा ऑर्डेम फीवर. कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे, 10 पर्यंत कार्यक्रम चालू असणार आहे. येस, ऑगस्ट महिना सुरू होत आहे, फर्स्ट वीकेंड सुरू होत आहे आणि एका महिन्यात बाप्पाचे आगमन सुद्धा असणार आहे. याची तयारी जोरात चालली आहे बाप्पाच्या आगमनासाठी. नक्कीच हे करता करता तुम्ही ट्यून इन करत राहा आणि एन्जॉय करायचं आहे कसं काय मंडळ कार्यक्रम. आनंदी जोशी या भाई जोधपूरकर यांचे समुद्र आवाजात. म्हणजे असं म्हणतात की आयुष्य एकदाच आहे, म्हणजे हो मी पणा नको, सर्वांशी प्रेमाने राहा. सोनं विटळणे की दागिनी बनतात, माती नम्र झाली की शेती बनते आणि पीठ नरम झाले की पोळी बनते. अगदी अशा प्रकारे माणूस नम्र झाला की लोकांच्या हृदयात त्याची जागा बनते. आस्वाद घेऊया जरा जरा, मन खुलवते.

चायनीज म्हणे पूर्ण वीक मन लावून काम केल्यानंतर वीकेंड कसं घालवायचं तर हलवारपणे सुरुवात करायचं आहे. जवेद आली आणि सोनाली सोनवणी यांच्या सुमधुर आवाजात कसं तरी होतंय आपले सगळ्यांसाठी वाजवतो. एन्जॉय करा. डेडिकेशन सुद्धा आपण पाठवू शकता मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस ऑन 5250 6200. फोन सुद्धा करा उनका सौंदर्य का तुम्हाला स्वसंजीस.

0: आणि पतंग उडवणारी, लपाछपीत लपणारी आणि दारूच्या बाटल्या जपणारी, तुला पाहून लाजणारी आणि पावसाचा पहिला थेंब तुझ्या गालावरून स्वतःवर झेडणारी गच्ची।
1: रसिकमणी रोहित रहूत यांची सुमधुर आवाजात हा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया आपल्या सगळ्यांच्या जयंती दिनांसाठी 9 ते 10 AM असं काय मंडळी कार्यक्रम घेऊन आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी मी आहोत। या गीताचा आस्वाद घेता घेता यावर तुम्ही विचार करा की जीवनामध्ये प्रयत्नांची साथ आणि आत्मविश्वासाची ताकद असेल ना तर कोणतेही ध्येय अशक्य असते। आस्वाद घेऊया गच्चीवर बसून वीकेंडचा आस्वाद घेता घेता रोहित रहूत यांच्या सुमधुर आवाजात।
2: मित्रांच्या पार्ट्यांमध्ये आणि थंडीच्या गाठ्यामध्ये सगळीकडे तू दिसतेस, हे जग खूप छोटं वाटतं, त्यात तू नसतेस, साले ब्लँकेट खूप मोठं वाटतं।

आता दिवसा गच्चीवर उन्हे खेळून खेळून दमतात आणि रात्री झोपायला माणसंच माणसं जमतात. तरी तुझ्या खिडकीवर नजरेची शाळा भरलेली असते आणि झोपेने मात्र उन्हाळ्याची सुट्टी मारलेली असते.

0: bring it on, baby.
1: कसं काय मंडळी?
2: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
1: कसं काय मंडळी.
3: The best songs on the radio. This is my only favorite station.
4: RM Free Manoranjan Radio.
5: मंडियो कसं काय. तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑन ऑन ऑर एम फ्री कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे. आपल्या सगळ्यांची एंटरटेनमेंट साठी 9 to 10 AM नितीन बरोबर कार्यक्रम आहे. एव्हरी सॅटरडे अँड संडे आपलं वीकेंड एकदम लाईव्ह भारी आणि संगीतमय करण्यासाठी मी आहोत. डेडिकेशन सुद्धा आपण पाठवू शकता मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस ऑन 5250620 वर फोन सुद्धा करा. ऑन का चौंद विकात होम स्वसंजीस माझ्याशी बोला गाणी वाजवणार आपल्या सगळ्यांसाठी. अप्रतिम वीकेंड चालू आहे आपल्या सगळ्यांसाठी. बॅक टू द ओल्डीज अभिजित सावंत आणि विश्वजा जाधव यांचे सुमधुर आवाजात ऐकूया रुपेरी वाळूत.

मंडी कुठे असाल तुम्ही, घरी आहात, निहारी चालू आहे, साफसफाई चालू आहे, गाडी मध्ये आहात, कामावर आहात, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा ट्यून इन करत राहा रेम फ्री वर. 10 पर्यंत कार्यक्रम चालू असणार आहे. विकेंडचा आरंभ हलुवारपणे जर तुम्ही करत आहात, निहारीमध्ये गरम गरम चहा, पकोडे, कॉफी किंवा पाहिजे तर तुम्ही घ्या आणि बरोबर तुम्ही ट्यून इन करत आहात ऑरम फ्री वर. केवल वलांज आणि सोनाली सोनावणी यांची समुद्र आवाजात आपल्या सगळ्यांसाठी आणि विशेषतः पोरींसाठी ही पोरगी.

0: एमएस म्हणून या कार्यक्रमात चाललंय, थोडं वाढूया बरं का.
1: स्वर्गात आकाश गंगा,
0: रोहित राऊत आणि जुली जोबेकर यांचे समुद्र वाजत. स्वर्गाचा थोडं झलक पाहूया, कोण कोण जाणार आहे आपल्याला माहीतच नाही, पण आस्वाद घेऊया रोहित राऊत आणि जुली जोगलेकर यांचे समुद्र वाजत. स्वर्गात आकाश गंगा आस्वाद घेऊया.

0: काय मंडळी
1: कसं काय मंडळी
2: कसं काय मंडळी
3: कसं काय मंडळी
4: The best songs on the radio. This is my only favorite station.
5: RM3 Manoranjan Radio.

0: अंजर मंडई हो प्रत्यक्ष स्वर्गामध्ये प्रवेश मिळाला नाही तर आपण जाऊ शकतो कोकणामध्ये बरं का. स्वर्ग समान असं देश आहे, अशी भूमी आहे, त्यातील सृष्टी परिसर आणि याची साधी बोली माणसे. आस्वाद घेऊया रोहित राऊत यांच्या समुद्र आवाजात कोकणाची माणसे साधी बोली. कोळी गीत आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो.
1: मुंबई

येस म्हणजे काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो तू ऑल लिसनर्स ऑफ कसं काय मंडळी कार्यक्रम. आणि जी जी लोक ट्यून इन करीत आहेत ऑन ऑन ऑर एम फ्री तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा, अभय जोधपूरकर सोनाली सोनाबाई यांच्या समोर आवाजात चालताय की येस जाऊया आणि परत येऊया उद्या परत एकदा कसं काय मंडळी कार्यक्रम घेऊन 9 to 10 AM एव्हरी सॅटरडे अँड संडे नितीन बरोबर कार्यक्रम आहे. सो मंडळी हो कुठे असाल तुम्ही हसत राहा, खेळत राहा आणि सुरक्षित राहा आणि सुद्धा आवश्यक आहे. हॅपी सॅटरडे टेक केअर आणि नमस्कार आमच्याकडून.